0: शांति शांति ओम। फर्स्ट आई वांट टू प्रणाम इन लोटस फीट ऑफ पूज्य सदगुरुदेव स्वामी माधवानंद जी महाराज, पूज्य विश्वगुरु महामंडलेश्वर स्वामी महेश्वरानंद जी महाराज, पूज्य महामंडलेश्वर स्वामी अवतारपुरी जी, पूज्य स्वामी अनंत बोध चेतन जी महाराज, एंड आल्सो प्रणाम टू ऑल डिवाइन सोल हु प्रेजेंट इन डिवाइन यूनिंग।
1: Tak chtěl bych nejdřív se hluboce uklonit Šrí Svámímu Madhavanandžimu, Holigurujimu, Višvagurujji Svámímu Maheshvaranandovi, Mahamandaleshvarovi, Pujya Svámí Mahamandaleshvarovi, Svámímu Avatarpurijimu a i našim kolegům a vám všem duším.
0: It's my pleasure.
1: Je pro mě potěšením
0: to connect with you all divine soul.
1: Se spojit s vámi se všemi božskými dušemi.
0: In this divine evening.
1: V tento božský večer.
0: I'm really feeling so much energy here.
1: Cítím tady velkou silnou energii.
0: Who's coming from your heart?
1: Která jde z proudí z vašich srdcí.
0: Why